आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास या संदर्भात आपल्याशी रोज संवाद साधतोय। स्वामीजींची फिरस्ती चालूच होती। नारायणगंजला उतरून रेल्वे गाडीनं ते ढाक्याला पोचले। तिथे ईश्वरचंद्र आणि गगनचंद्र या वकीलच्या जोडीने त्यांचं भव्य स्वागत केलं। शोभायात्रा निघाली। ब्रह्मपुत्रेच्या स्नानपर्वाच्या निमित्ताने स्वामीजी लागलबनला येथे आले। ढाक्याला होणाऱ्या समारंभासाठी स्वामीजींचे चाहते कोलकात्याहून आलेले होते। तिथली व्याख्यानही महत्वाची विषय मांडून स्वामीजींनी चिरकाल स्मृती ठेवतील अशी केली। नंतर ते नागमहाशयांच्या दर्शनासाठी देवभोग गावी गेले। नागमहाशय तर समाधीस्थ झाले होते, परंतु त्यांच्या पत्नीने अतिशय मायेने ममत्वाने स्वामीजींचं स्वागत केलं। ढाक्याला परत येऊन स्वामीजींनी कामाख्या आणि चंद्रनाथाची यात्रा केली। प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीसाठी त्यांना गुवाहाटीला अडकून पडावं लागलं। मग सगळ्यांच्या हट्टामुळे हवा बदलासाठी स्वामीजी शिलाँगला गेले। सर हेनरी कॉटन हे आसामचे चीफ कमिशनर होते। त्यांच्या आग्रहाला मान देऊन स्वामीजींनी तिथे एक व्याख्यान दिलं। स्वामीजींच्या स्वास्थ्यासाठी कमिशनर साहेबांनी सिव्हिल सर्जनची योजना केली होती, पण सर्व हवामान अनुकूल असूनही सर्व तऱ्हेचे औषधोपचार करूनही स्वामीजींची प्रकृती विकोपाला गेली। शिष्यमंडळी घाबरली। ते शिष्यांना धीर देण्यासाठी म्हणतात, अरे काय घाबरताय एवढं, कशासाठी माझी काळजी करताय, अरे अजून माझी वेळ आलेली नाहीये। बामा अमरनाथांनी मला भीष्माचार्यासारखा इच्छा मरणाचा वर दिलेला आहे, तो का वाया जाणार आहे। हे सर्व आजार आणि गंभीर प्रकृती, प्रकृतीची अनावस्था, हे सगळं घडूनही गेल्यावर स्वामीजींनी कसा

बेलूर मठ गाठला. दमा, मधुमेह, हृदय विकार सर्व त्यांच्या शरीर प्रकृतीवर एकामागे घाव घालू लागले. त्याच्या जोडीला जलोदराचा शिरकाव आला. त्यामुळे मनात योजलेले बेत, मनात योजलेली कामं मनातल्या मनात ठेवून स्वामीजींना मठातच पडून राहावे लागले. अंगावर सूज दिसू लागली. ज्या तेजस्वी डोळ्यांनी जगभर दिव्यत्वाचा प्रभाव पाडला तेच डोळे आधू झाले. निष्णात वैद्यांची औषध योजना चालू होती, तरी सर्वांना समजावणीच्या स्वरात नेहमी स्वामीजी समजत, अरे तुम्ही समजतात तसं काही माझं हे दुखणं जीवावर नाहीये, कशाला काळजी करता. पण ज्यांच्या मनात आपल्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नेहमी आपुलकी असते, आत्मीयता असते, ती सर्व शिष्य तर स्वामीजींना देवाच्या रूपातच पाहत होते. काळजी करण्याशिवाय त्यांच्या हातात काय होतं? पथ्य पाणी कडक चालू होतं. खाण्याला पिण्याला म्हणजे चहा म्हणा काही यालाही मर्यादा पडत होता. झोप तर दिसेनाशीच झाली होती. पण याही सर्व परिस्थितीत स्वामीजींची इच्छाशक्ती प्रचंड होती. प्रकृतीला थोडासा उतार पडल्यावर परत त्यांच्या हालचालीला सुरुवात झाली. मठातल्या सर्व वरिष्ठ मंडळींना त्यांनी बोलवलं आणि आपलं मानस त्यांच्या पुढे सांगितलं. या वर्षी मठात दुर्गापूजा करावी अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनीच आनंदाने माना डोलवल्या, अवश्य अवश्य करू, तोपर्यंत आपली प्रकृती सुधारेल. माताजींची अनुमती मिळाली. शारदा माता त्यांच्या नावाने संकल्प करून पूजा पार पाडायची होती. मठात दुर्गेची मृण्मयी मूर्ती आणली गेली आणि मठात एकच चैतन्य आणि सर्वत्र उत्साह उसळला. पूजेच्या आदल्या दिवशी माताजी मठात आल्या. पूजा अगदी शास्त्र शुद्ध विधीनं यथासांग पार पडली. परिसरातील सर्व ब्राह्मण, याज्ञिकी, पुरोहित यांना आमंत्रण दिली होती आणि त्यांनी आमंत्रणाला मान देऊन ते सहभागी झाले होते. पूजेचा प्रसाद म्हणून ज्याला आपण भंडारा म्हणतो गोरगरिबांना वाटण्यात आला. प्रचंड प्रमाणावर अन्न संतर्पण केलं. या उत्सवानंतर आपल्या आईचा लहान नरेंच्या आजारपणात केलेला कालीमातेचा नवस फेडण्यासाठी स्वामीजी आईबरोबर कालीघाटला गेले. आईने सांगितलेल्या मंदिरातल्या आदी गंगेत स्वामीजींनी स्नान केलं आणि तसंच ओल्या अंगाने येऊन कालीमातेला तीन चार लोटांगणं घातली. त्यानंतर मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या. होम हवन करून कालीमातेची यदिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. या कामी मंदिराच्या व्यवस्थापक वर्गांनी त्यांना आत्मीयतेने आदराने सर्व प्रकारची साथ दिली. सर्व नवस फिटले, यज्ञयाग झाले, पूजापाठ केले, तरी स्वामीजींचं आजारपण वाढतच होतं. आजारपणाशी शिवाशिवीचा खेळ चालू होता. म्हणजे येतोय जातोय, येतोय जातोय. आणि स्वामीजींना तर शिवाशिव या शब्दाचाही प्रचंड तिरस्कार होता, घृणा होती. स्वामीजींनी आपल्या शिष्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहिली आणि मनाशी एक ठरवलं, आता आपल्या मनाप्रमाणे वागायचं नाही. वैद्य सांगतील, डॉक्टर सांगतील, म्हणजे कुठलाही वैद्यकीय सल्ला त्यानुसारच वागायचं. त्यासाठी आपला रोजचा दैनंदिन कार्यक्रम त्यांनी बदलला. गाठीबेटी बंद झाल्या, मठाच्या बाहेर जाणं बंद केलं, सखोल मनन चिंतन करायचं नाही, थकवा येईल असं काम करायचं नाही, भावनावशही व्हायचं नाही, मग प्रकृती जे करायचं ते करो. याच वेळेला कोलकात्यात

राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून, प्रांताप्रांतातून विविध भाषिक, विविध पंथीय, विविध धर्मीय नेते मंडळी आली होती आणि त्या सर्व नेते मंडळींच्या आणि अधिवेशनाला आलेल्या भेट देणाऱ्या भेटकऱ्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय सभेच्या महाअधिवेशना इतकंच स्वामीजींचं दर्शन घेणं, स्वामीजींना भेट देणं त्यांना महत्वाचं वाटत होतं. ती माणसं मठात येऊ लागली, गर्दी वाढू लागली, पण स्वामीजी तर सामान्य जनता जनार्दनाला मानत होते, सामान्य जनतेत परमेश्वर पाहत होते, त्यामुळे भेटीचा नियम थोडा सैल करावा लागला. सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळक आले होते, पण नेमकं त्याच दिवशी स्वामीजींना बरं नाही, त्यांना कोणाला कुणी त्यांना त्रास द्यायचा नाही या निरोपामुळे स्वामीजीची भेट न घेताच टिळक परत गेले. ज्यावेळा स्वामीजींना कळलं लोकमान्य टिळक येऊन गेलेत, त्यांनी पुन्हा लोकमान्य टिळकांना निरोप पाठवला. त्याप्रमाणे हा महाराष्ट्राचा केसरी बंगालच्या केसरीला भेटायला परत आला आणि या दोन केसरींचं हितगुज मठात बराच वेळ चालू होतं. ते काय बोलले असतील हे कोणालाच कळू शकलं नाही. त्यानंतर महात्मा गांधीजी दर्शनाला आले, पण स्वामीजी नेमके त्यावेळी मठात नव्हते. जागतिक कीर्तीच्या प्रसिद्ध अशा व्यक्ती आणखी तीन व्यक्ती तिथे आल्या. मिस्टर न्यूलिस बॉटस, जपानी तत्वज्ञ डॉक्टर ओकाकुरा आणि रेव्हरंड ओडा. जपानविषयी अत्यंत आदर असलेल्या स्वामीजींना त्यांच्या भेटीनं फारच आनंद झाला. जपानमध्ये सर्व धर्मपरिषद भरवण्याच्या संकल्पनातून त्यांचं स्वामीजीकडे येणं झालं होतं. स्वामीजींचा सहवास, त्यांचा मठातील दिनक्रम, त्यांचं वागणं हे बघून ते सर्व अतिथी मुग्ध झाले, स्तंभित झाले, आश्चर्यचकित झाले. स्वामीजींबरोबर त्यांनी काही काळ मठात वास्तव्य केलं. स्वामीजींचा बुद्ध आणि त्याच्या तत्वज्ञानाबद्दल असलेला अभ्यास पाहून ओकाकुरासारखा बौद्ध पंडितही थक्क झाला. एके दिवशी या तिन्ही पंडितांना घेऊन स्वामीजी बुद्धगयेला गेले. त्याआधी वाराणसीला जाऊन मृगबन म्हणजे सारनाथला भेट दिली. काशीच्या काही तरुण त्यांच्या प्रेरक उपदेशाप्रमाणे एक सेवाश्रम चालवत होते, तोही पाहायला स्वामीजी गेले. आपल्या कल्पनेप्रमाणे चालवलेलं तिथलं सेवा कार्य पाहून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या तरुणांना मनापासून आशीर्वाद दिला आणि काही अडचण आली तर कळवा, तुमचा आदर्श ठेवून देशात असे पुष्कळ सेवाश्रम त्यामधून उभे राहतील अशी आपल्या मनातली इच्छा सुद्धा प्रकट केली. मग सर्व मंडळी गया बुद्धगयेला गेली. ही स्वामीजींची अखेरची तीर्थयात्रा. गया गदाधराचं दर्शन. गदाधर हे रामकृष्णांचं मूळ नाव, म्हणजे साक्षात रामकृष्णांचं दर्शन. बोधगया म्हणजे साक्षात करुणेच्या अवताराला जिथे जीवोद्धाराची प्रेरणा मिळाली, ज्ञान मिळाली ते क्षेत्र. दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. बुद्धगयेला प्रमुख महंतांनी या सर्व अतिथींचं स्वागत केलं, त्यांना आपल्या अतिथी शाळेत नेलं, त्यांची उत्तम व्यवस्था केली आणि मार्गदर्शक देऊन सर्व स्थळ दर्शनाची सोय केली. अशा रीतीने जपानी पंडितांच्या सहवासात घालवलेले एक क्षण उपभोगून अनुभवून स्वामीजी पुनश्च मठाकडे आले. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. आता पुढे काय झालं मठात ते आपण पाहू. याच्या आधी मी हा संदर्भ दिलेला आहे, संथाळ मजुरांसाठी त्यांनी काय केलं, पण त्याचं तपशीलवार वर्णन तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या भागात सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.

0: आपल्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं।
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजे आरजे कैलास सोबत। श्रोते हो, आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या आणि त्यासोबत तुमचा आणि माझा हा संवाद ज्यामध्ये आपण साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर रचनांचा आस्वाद घेता त्यासोबतच आपण वेगवेगळ्या विषयांवर जे आहे ते बोलत असतो। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण हा खेळ शब्दांचा हा शो सजवत आहोत आणि श्रोते हो, आपण जरा विसावू या शब्दाच्या अनुषंगानं मागील रविवारी बोललो होतो आणि बऱ्याचशा रचना या शिल्लक होत्या, खूप साऱ्या रचना आलेल्या होत्या आणि ज्या उर्वरित रचना होत्या मागील शो मध्ये ज्या घेता आल्या नाहीत, तर त्या रचनांचा आज आपण आस्वाद घेणार आहोत त्याच शब्दाच्या अनुषंगाने, म्हणजेच जरा विसावू। चला तर मग जीवनातल्या या धकाधकीच्या प्रवासामध्ये जरासे विसावूया येणाऱ्या काही वेळेमध्ये। अप्रतिम सुंदर अशा कविता आजच्या शो मध्ये सुद्धा आहेत। पहिल्या आपण रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ विद्याप्रकाश माने मॅडम यांनी मंगळवेढा येथून लिहिले। सौ विद्याप्रकाश माने मॅडम लिहित आहेत मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून की दमून राबून झाले फार समजून घेऊ जीवन थोडे, दमून राबून झाले फार समजून घेऊ जीवन थोडे, जरा विसावू या क्षणाला ओंजळीतले सुख वाढेल थोडे। वा, जरा विसावू या क्षणाला ओंजळीतले सुख वाढेल थोडे। मॅडम पुढे असं लिहित आहेत की गोफ विनू नात्यांचा शरीर संपत्ती जपूया, गोफ विनू नात्यांचा शरीर संपत्ती जपूया, घेऊन श्रीमंती नात्यांची आनंद देत घेत जगूया, आनंद देत घेत जगूया। वा, तर राबून दमून खूप झालेला आहे आणि आपल्याला थोडस या क्षणाला विसावण्याची गरज आहे आणि का तर उंजळीतलं त्यामुळे सुख वाढेल। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूया ज्यामध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की विसरून सारे द्वंद्व मनाचे आनंदाच्या सरीत नाहू, विसरून सारे द्वंद्व मनाचे आनंदाच्या सरीत नाहू, सुखदुःखाच्या गर्दी मधुनी क्षणभर आपण जरा विसावू। वा, विसरून सारे द्वंद्व मनाचे आनंदाच्या सरीत नाहू, सुखदुःखाच्या गर्दी मधुनी क्षणभर आपण जरा विसावू, आयुष्याच्या आयुष्याचा सुवर्ण तारा, आयुष्याचा सुवर्ण तारा काळा संगे धुरकट होतो, आयुष्याचा सुवर्ण तारा काळा संगे धुरकट होतो, वय उंबरठा पार करुणी जीवन गाणे गात चालतो, जीवन गाणे गात चालतो, जीवन गाणे गात चालतो। वा वा, तर मनाचे द्वंद्व सारे विसरून आपण आनंदाच्या सरीमध्ये नाहूया आणि आपल्याला माहित आहे की मनामध्ये द्वंद्व चालू असतं, मनामध्ये अनेक विचारांची गर्दी असते आणि मनामध्ये असलेल्या अनेक विचारांच्या गर्दीमध्ये सुखदुःखांच्या क्षणांमध्ये कधी सुख आणि कधी दुःख येतं, ऊन येते सावली येते आणि आपण त्या मनाच्या द्वंद्वामध्ये एवढं अडकून पडतो की आपण जगणंच विसरून जातो। इतरांची काळजी करता करता, कोणाला काय वाटेल याचा विचार करता करता आपण कुढत बसतो, आपण रडत बसतो आणि आपण आपलं स्वत्व सुद्धा विसरून जातो, आपण कोण आहोत हे स्वतःच विसरून जातो। हे करावं का ते करावं या द्विधा मनस्थितीमध्ये आपण जे आहे ते गुरफटलेले असतो आणि या द्विधा मनस्थितीला आपण बाजूला सारून, त्या द्विधा मनस्थितीला विसरून, मनातल्या द्वंद्वाला विसरून आपण आनंदाच्या सरीमध्ये न्हालं पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत। अनुपमा भट मॅडम यांनी लिहिलंय की प्रगती या शीर्षकाखाली की देशाच्या प्रगती

साठी जीवन रात्रंदिवस धडपडसी मानवा, देशाच्या प्रगतीसाठी जीवन रात्रंदिवस धडपडसी मानवा, प्रगती खाली हेळसांड शरीराची या वळणावर घेत थोडा अभिसावा। वा, देशाच्या प्रगतीसाठी जीवन रात्रंदिवस धडपडसी मानवा, प्रगती खाली हेळसांड शरीराची या वळणावर घेत थोडा विसावा। शरीराला कधीतरी हवी विश्रांती, शरीराला कधीतरी हवी विश्रांती, काम काम सतत करत राहशील। शरीराला कधीतरी हवी विश्रांती, काम काम सतत करत राहशील। जा जारे घे विश्रांती निसर्गरम्य स्थळी, जारे घे विश्रांती निसर्गरम्य स्थळी, प्रगतीची अनुभूती कधी अनुभवशी, प्रगतीची अनुभूती कधी अनुभवशी। अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी जरा विसावू विषयाच्या अनुषंगानाची प्रगती या शीर्षकाखालील अप्रतिम अशी रचना होती की रात्रंदिवस धडपड आपण करतो, परंतु प्रगती समोर दिसते, आपल्याला प्रगती अनुभवता येते, पण या सगळ्या गोंधळामध्ये जे आहे ते शरीराची हेळसांड होते, आणि शरीराची हेळसांड आणि शरीराचं झालेलं नुकसान हे कधीच भरून निघत नाही मित्रांनो। आणि त्यासाठी जरासा विसावा घेण्याची गरज असते, या शरीराला सुद्धा विश्रांती देण्याची गरज असते, आणि त्यासाठी आपलं सारं काम बाजूला सोडून निसर्गरम्य स्थळी जाऊन विश्रांती सुद्धा घेण्याची गरज असते, असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की राब राब राबुनी जातो जीव थकुनी, करतसे मन कधी कधी विचार जरा विसावू। राब राब राबुनी जातो जीव थकुनी, करतसे मन कधी कधी विचार जरा विसावू। विश्रांतीच्या वाटेवरती कास पठाराचे फुले पसरू, विश्रांतीच्या वाटेवरती कास पठाराचे फुले पसरू। येता हर्षी पडती दवबिंदू त्या मखमली फुलांवरती, येता हर्षी पडती दवबिंदू त्या मखमली फुलांवरती, जरा विसावू म्हटले मन आता गुपचूप त्या गवतावरती। थंड हवेची झुळूक ती येती आहे गालावरती, बासरीचा मंजुळ ध्वनी येतो माझ्या कानी। सुंदर असे दिसते सौंदर्य निसर्ग पाहण्यासाठी जरा विसावू जरा विसावू। वा, तर मन राबून राबून थकून जातं, आणि त्यावेळी आपण जरा विसावू असा विचार करतो, आणि ते विश्रांतीच्या वाटेवरती आपण कास पठाराची फुले पसरू। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून। सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय की अनेक सुंदर शब्द गुंफले अर्थ नसे तरी तया लाभले। वाह, अनेक सुंदर शब्द गुंफले अर्थ नसे तरी तया लाभले, अल्पविरामे पूर्ण विरामे अर्थपूर्ण मग वाक्य ते झाले। अल्पविरामे पूर्ण विरामे अर्थपूर्ण मग वाक्य ते झाले, सुख दुःखाने बहरलेल्या जीवनास या अर्थ लाभण्या, सुख दुःखाने बहरलेल्या जीवनास या अर्थ लाभण्या, सदाचार आणि सत्कर्माचा जरा विसावा उत्तम जाणा। सदाचार आणि सत्कर्माचा जरा विसावा उत्तम जाणा उत्तम जाणा। मीना उपासनी मॅडम यांची निगडी प्राधिकरण पुणे इथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की सुखदुःखाने भरलेल्या जीवनास या अर्थ लाभण्या। जीवनाला जर अर्थ, जीवनाचा अर्थ शोधायचा असेल आपल्याला, तर सदाचार आणि सत्कर्माचा आपण विसावा घेतला पाहिजे, आणि तो विसावा आपण जाणला पाहिजे। अप्रतिम असं शब्दांकन होतं। दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की थकल्या पावलांना शोधू निवारा जीवनाची वाट चालण्या कठीण आणि खडतर, थकल्या पावलांना शोधू निवारा जीवनाची वाट चालण्या कठीण आणि खडतर, जरा विसावूया शांत सावलीत नवी उमेद जागवू थांबून पळभर। जरा विसावूया शांत सावलीत नवी उमेद जागवू थांबून पळभर थांबून पळभर। वा, थकल्या पावलांना निवारा शोधूया। अप्रतिम सुंदर जे आहे ही चारोळी होती। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत

मरगळ झटकून मनाची सारी पुन्हा नव्याने सुरुवात करावी। वाह, मरगळ झटकून मनाची सारी पुन्हा नव्याने सुरुवात करावी, जरा विसावा घेता क्षणभर, पुन्हा नवी वाट सापडावी, पुन्हा नवी वाट सापडावी, पुन्हा नवी वाट सापडावी। वाह, तर क्षणभर विसावा घेतल्यानंतर निश्चितपणे नवीन वाट सापडते, त्यासाठी मनाची मरगळ झटकून नव्याने सुरुवात केली पाहिजे। अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही रचना आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ सुस्मिता अनमने मॅडम लिहित आहेत देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून। सौ सुस्मिता अनमने देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून मॅडमनी लिहिलंय की क्षणभर विश्रांती मनाला शांती, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मनाला मात्र अशांती। क्षणभर विश्रांती मनाला शांती, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मनाला मात्र अशांती। सोडते ते सर्व थांबते जरा, सोडते ते सर्व थांबते जरा, साधते मनाचा मनाशी संवाद। सोडते ते सर्व थांबते जरा, साधते मनाचा मनाशी संवाद, आणि जरा विसावते स्वतःच स्वतःपाशी, आणि जरा विसावते स्वतःच स्वतःपाशी। वाह वाह, तर अगदी मोजक्या शब्दामध्ये मनाची शांती, मनाची अशांती म्हणजे नेमकं काय, ती कधी मिळते, आणि जेव्हा आपण सारं काही सोडून आपण मनाचा मनाशी संवाद साधतो, आणि जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा खऱ्या अर्थानं शांती मिळते, असा अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेकमध्ये।

0: आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: किसी की एक लाइन मेरी मन, फीलिंग्स, वर्ड्स, एक्शन, रिलेशनशिप एंड बॉडी, छह चीजों पर असर हुआ मेरे। एक घंटे तक ये पूरी साइकोलॉजी, फिजियोलॉजी सब डिस्टर्ब्ड रही, रिश्ता डिस्टर्ब हुआ, रात को भी वो बात याद आई। एंड डेफिनेटली जब ये चीजें दिन में इतनी देर माइंड पे रही होंगी, ये नींद में जरूर चली होंगे, क्योंकि जो थॉट्स एक्टिव ड्यूरिंग द डे चलेगी ज्यादा, ये नींद में जरूर चले होंगे। नींद का नुकसान इसलिए क्योंकि आपने रात को सोने से पहले भी उस बात के साथ रिजोल्व नहीं किया अपने आप को, आप वो अनरिजोल्व्ड बात के साथ सो गए। तो मन क्या करता है, रात को सारा दिन की हुई बातें या जो कुछ हमारे माइंड पे है, देखो कोई प्रॉब्लम है, क्यों लोगों को नींद नहीं आती, व्हेन दे आर अंडर स्ट्रेस कोई प्रॉब्लम है, नींद नहीं आती, क्यों नहीं आती है? क्योंकि मन सोचना बंद नहीं करता है। सोने के लिए द माइंड नीड्स टू स्लो डाउन। If I am disturbed about something, the mind just goes on and on. आपके साथ एक बच्चा बैठा है, वो पूछता जाएगा जब तक आप उसको आंसर नहीं देंगे। आंसर दिए बिना ही सो गए तो वो तो रात को भी सोचता रहेगा। एंड इसीलिए मोस्ट ऑफ अस टुडे एक्सपीरियंस कि हम अपने 6 घंटे तो सो रहे हैं, 6 घंटे 8 घंटे जितना सोना है, लेकिन जब हम सुबह उठ रहे हैं द माइंड इज नॉट एज फ्रेश एज इट नीड्स टू बी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। प्रत्येकाला जरासा विसावा हवा असतो या धकाधकीच्या जीवनात, या धावपळीच्या युगात आपण जराही विसावा घेत नाही। आणि खूप वेळा असं होतं की आपण धावता धावता धावता धावता एवढे थकून जातो की आपल्याला भानच राहत नाही की आपलं शरीर मन हे किती थकून गेलेलं आहे। आणि जेव्हा कुठेतरी क्षणभर विसावा मिळतो त्यावेळी आपल्याला प्रसन्न वाटतं, आपल्याला वाटतं की खरंच आपल्याला विसाव्याची गरज होती आणि कुठेतरी तो विसावा मिळतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आपुलकीचा एक शब्द उधार दे, बदल्यात आनंदाचे क्षण घे हजार। आपुलकीचा एक शब्द दे उधार, बदल्यात आनंदाचे क्षण घे हजार। चालून चालून खूप थकलो आहे, चालून चालून खूप थकलो आहे, विसावा हवा जीवाला नको हे वार। चालून चालून खूप थकलो आहे, विसावा हवा जीवाला नको हे वार। ही माझी एक चारोळी होती। आणि माझ्या दुसऱ्या कवितेमध्ये लिहिलंय की जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणे, जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणे, कोणता क्षण शेवटचा असेल कोण जाणे। जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणे, कोणता क्षण शेवटचा असेल कोण जाणे। नको खुशामत आता प्रारब्धा तुझे रोजच, नको खुशामत प्रारब्धा आता तुझे रोजच, अपेक्षांच्या ओझ्याची स्वप्नांना किती पुसावी पाणी, अपेक्षांच्या ओझ्याची स्वप्नांना किती पुसावी पाणी। जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणे, कोणता क्षण शेवटचा असेल कोण जाणे। नको खुशामत आता प्रारब्धा तुझी रोजच, अपेक्षांच्या ओझ्यांची स्वप्नांना किती पुसावी पाणी। मी पुढे असं लिहिलंय की संभावित सुखामागे धावताना सरते जिंदगी, संभावित सुखा मागे धावताना सरते जिंदगी, कुठे आणि कुणाकुणाची सांभाळायची म्हणे। संभावित सुखामागे धावताना सरते जिंदगी, कुठे आणि कुणाकुणाची सांभाळायची म्हणे। अचंबित होत नाही कोणत्या दुःखाने, अचंबित

तृप्त होत नाही, कोणत्या दुःखाने मी हसऱ्या चेहऱ्यानेच सदा गुणगुणतो, आनंदी गाणे हसऱ्या चेहऱ्यानेच सदा गुणगुणतो, आनंदी गाणे आणि विसावतो, जरास विसावतो। कारण मन सांभाळताना, संभावित सुखामागे धावताना, की आपण कुणाचं मन सांभाळलं तर कोणी आपलं मन सांभाळेल, आपण कुणाला सुख दिलं तर समोरच आपल्याला सुख देईल, ही सगळी संभावित सुख आहेत, ही सगळी काल्पनिक गोष्टी आहेत, आणि त्यासाठी आपण आपण स्वतःच जगणं सोडतो नाही आणि विसावा घेत नाही। आपण धावतो इतरांचे हट्ट, इतरांच्या अपेक्षा, इतरांच्या आशा आकांक्षा या सर्व पूर्ण करण्यासाठी आपण राब राब राबत असतो, आपण धावत असतो, आपण कष्ट करत असतो आणि जराही विसावत नाही, तर हा विसावा घेण्याची गरज असते। मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की जीवन म्हणजे सुखदुःखांचा प्रवास आहे, कधी येतो राजयोग कधी वनवास आहे। जीवन म्हणजे सुखदुःखांचा प्रवास आहे, कधी येतो राजयोग कधी वनवास आहे। टीका टिप्पणी निंदा नालस्ती नियम जगाचा, टीका टिप्पणी निंदा नालस्ती नियम जगाचा, कोणत्या वाटेला न जाता ही त्रास आहे। टीका टिप्पणी निंदा नालस्ती नियम जगाचा, कोणाच्या वाटेला न जाता ही त्रास आहे। जगण्याला नसावी कोणती दूषणे उगा, जगण्याला नसावी कोणती दूषणे उगा, दृष्टिकोन बदलता आयुष्य हे खास आहे। कोणाच्या वाटेला न जाताही त्रास आहे, जगण्याला नसावी कोणती दूषणे उगा, दृष्टिकोन बदलता आयुष्य हे खास आहे। मी शेवटी असं लिहिलंय की ज्यांचे त्यांचे विचार लखलाब असो त्यांना दोस्त हो, ज्यांचे त्यांचे विचार लखलाब असो त्यांना दोस्त हो, जरा विसावूया। कारण सकारात्मकतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण सकारात्मकतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, जरा विसावूया, थोडं थांबवूया आणि पुढे चालूया। ज्याचे त्याचे दृष्टिकोन, ज्याचं त्याचं जग, ज्याचे त्याचे विचार, ज्यांचे त्यांना लखलाव, आपण विसावूया आणि पुढे चालूया, नाही का। मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिले मित्र, अंधाराचे कधीच मजला वाटले नाही एवढे वावडे, अंधाराचे कधीच मजला वाटले नाही एवढे वावडे, पण रात्र कूस बदलत नसे विसाव्याला, पण रात्र कूस बदलत नसे विसाव्याला, याचे दुःख असायचे तेवढे, अंधाराचे कधीच मजला वाटले नाही एवढे वावडे, अंधाराचे कधीच मजला वाटले नाही एवढे वावडे, पण रात्र कूस बदलत नसे विसाव्याला, याचे असायचे, याचे दुःख असायचे तेवढे, याचे दुःख असायचे तेवढे। तर ही माझी चारोळी होती आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांचा आस्वाद घेऊया, ज्यामध्ये मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे इथून। राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे इथून मनशब्द या नावाने लिहिलंय की विसावती तने मने हिरव्या नवला विचारांनी, मनातील झुला झुले डोंगर पर्वत दऱ्या खोऱ्यांनी, वाह, आनंद लहरी तनी मनी संचारती नादकानी, विस्फारून नेत्र नजारा मणी भरवाता किती, आनंद लहरी तनी मनी संचारती नादकानी, विस्फारून नेत्र नजारा मणी भरू किती, पारणे फिटता फिटेना नेत्र सुखावती किती, पारणे फिटता फिटेना नेत्र सुखावती किती, थकल्या भागल्या जीवांची विसावती मन किती, थकल्या भागल्या जीवांची विसावती मन किती, गर्द हिरवाईत मिळे मनांना गारवा, गर्द हिरवाईत मिळे मनांना गारवा, जगण्याच्या भाऊ गर्दीत मिळे निसर्ग विसावा मानवा, जगण्याच्या भाऊ गर्दीत मिळे निसर्ग विसावा मानवा, निसर्ग विसावा मानवा। आणि खरंय की तन मन हिरव्या नवलाईच्या रानामध्ये डोलत असत आणि निसर्गामध्ये मानवाला विसावा मिळतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या कवितेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये नरेंद्र गुरुदास कन्नाके सरांनी लिहिलंय चंद्रपूर येथून, वरोरा चंद्रपूर येथून। नरेंद्र गुरुदास कन्नाके सर निर्जाकार वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून लिहित आहेत। सरांनी लिहिलंय की धावपळीच्या वाटेवरती जरा विसावू दे, थकलेल्या या श्वासांना थोडा श्वास घेऊ दे, धावपळीच्या

वाटेवरती जरा विसावू दे, थकलेल्या या श्वासांना थोडा श्वास घेऊ दे, झाडांच्या सावलीत स्वप्न रंगवू दे, झाडांच्या सावलीत स्वप्न रंगवू दे, मनाच्या गाभाऱ्यात शांतता भरू दे, क्या बात आहे, झाडांच्या सावलीत स्वप्न रंगवू दे, मनाच्या गाभाऱ्यात शांतता भरू दे, गोंधळ सारे विसरून निसर्गाला जवळ घेऊ, क्षणभर थांबून जीवनाचा गोडवा पिऊ, गोंधळ सारे विसरून निसर्गाला जवळ घेऊ, क्षणभर थांबून जीवनाचा गोडवा पिऊ, शेवटी सरलीत आहेत की धावपळीला बाजूला ठेवून सुखाचा सूर लावू, क्षणिक या प्रवासात थोडासा विराम घेऊ, क्षणिक या प्रवासात थोडासा विराम घेऊ, थोडासा विराम घेऊ। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते की झाडांच्या सावलीत स्वप्न रंगू दे, मनाच्या गाभाऱ्यात शांतता भरू दे, मनाच्या गाभाऱ्यात शांतता भरू दे। अप्रतिम रचना होती, अप्रतिम शब्द होते की मनाच्या गाभाऱ्यामध्ये शांतता भरता आली पाहिजे, जे सगळ्यात कठीण कामाचं नाही का, कारण मनाचा गाभारा हा एवढ्या वात्रांनी भरलेला असतो, एवढ्या विचारांनी भरलेला असतो, एवढा विस्कटलेला असतो मनातल्या गाभाऱ्यातला पसारा, की तिथं त्या वादळाला शमवता आलं पाहिजे, तिथं थोडी शांतता भरता आली पाहिजे, तरच मनाला विसावा मिळेल। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की आयुष्यभर जगून झाले दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी जगुणी जरा विसावू या वळणावरती। वाह वाह, आयुष्यभर जगून झाले दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी जगुणी जरा विसावू या वळणावरती, लोकांच्या या गर्दीतून जपा आपले छंद, लोकांच्या या गर्दीतून जपा आपले छंद, आणा जीवनात निर्भय वाऱ्याची झुळूक मंद, आणा जीवनात निर्भय वाऱ्याची झुळूक मंद, आणा जीवनात निर्भय वाऱ्याची झुळूक मंद। प्रतिम, कारण दुसऱ्यासाठी जगून जगून कधी आयुष्य संपून जातं हे कळतच नाही, नाही का, आणि आपण आपले छंद विसरतो, आपण कोण आहोत हेच विसरून जातो, आपल्याकडे खूप सारं असतं परंतु त्याला कधी संधी मिळत नाही, त्याला कधी वाव मिळत नाही, तर छंदांना जपलं पाहिजे आणि जीवनामध्ये जी आहे ती निर्भय वाऱ्याची झुळूक ही आणली पाहिजे। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होती। पुढच्या एका कवितेमध्ये निपुण जितेंद्र अग्निहोत्री सरांनी मुल्हेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून लिहिले, निपुण जितेंद्र अग्निहोत्री सर लिहित आहेत मुल्हेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून की थकलो आहे या जीवनातून, आता थोडं थांबू, थकलो आहे या जीवनातून आता थोडं थांबू, एक गोष्ट करून थकलो आता थोडं थांबू, एक गोष्ट करून थकलो आता थोडं थांबू, काहीतरी नवीन पाहिजे जीवनात आता थोडं थांबू, ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्याही केला, केल्या चुकला थोडा मार्ग, ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्याही केल्या चुकला थोडा मार्ग, आता जे कार्यास आले ते पूर्ण करू, आता जे कार्यास आले ते पूर्ण करू, आता तरी थोडं थांबू, आता तरी थोडं थांबू, थोडं थांबू, थकलो आहे या जीवनातून आता थोडं थांबू। वाह, तर विसावा आणि विसाव्यामध्ये थोडस थांबलं पाहिजे, चुकांतून शिकत शिकत पुढे गेलं पाहिजे, असा अप्रतिम संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सिद्धिविनायक रावळ मॅडम लिहित आहेत जुन्नर पुणे इथून। सौ सिद्धिविनायक रावळ मॅडम यांनी जुन्नर पुणे इथून लिहिलंय त्यांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये की आधुनिकतेच्या हव्यासापोटी झाले सुंदर सोपे जीवन यंत्रवत साऱ्यांचे, आधुनिकतेच्या हव्यासापोटी झाले सुंदर सोपे जीवन यंत्रवत साऱ्यांचे, मोदाचे क्षण मिळवण्यासाठी स्पर्धा, मोदाचे क्षण मिळवण्यासाठी स्पर्धा, अप्रूप ही नसे अथांग गगणीच्या ताऱ्यांचे। वा, मोदाचे क्षण मिळवण्यासाठी स्पर्धा, अप्रूप ही नसे अथांग गगणीच्या ताऱ्यांचे। आणि मॅडम पुढे असं लिहित आहेत की कधी कधी वाटे मनास लाभावे समाधान मोद

त्याचाच कार्यातून कधी कधी वाटे मनास लाभावे समाधान मोद नित्याचाच कार्यातून जरा विसावू या क्षणाला मनतृप्तीने जरा विसावू या क्षणाला मनतृप्तीने सत्कार्यच घडावे प्रत्येकाच्या हातून जरा विसावू या क्षणाला मनतृप्तीने सत्कार्यच घडावे प्रत्येकाच्या हातून प्रत्येकाच्या हातून. चला तर मग आपणही आज ठरवूया की आपल्या हातून सत्कार्य घडत गेलं पाहिजे. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी, निसर्गाचं संवर्धन, पर्यावरणाचं रक्षण आणि नात्यांमध्ये गोडवा अन्न. मला असं वाटतं की मन तृप्त होण्यासाठी यातल्या काही गोष्टी नक्कीच महत्वाच्या ठरतील, नाही का? कारण आपलं मन तेव्हाच तृप्त होतं जेव्हा अवतीभोवती आनंदी वातावरण असतं आणि अवतीभोवती आनंदाचं वातावरण निर्माण करण्याची जी जबाबदारी आहे ती इतरांची कोणाची नाही तर ती आपली आहे. ते आपण केलं पाहिजे. जसं की मॅडमनी म्हटलंय की सत्कार्यच घडावं प्रत्येकाच्या हातून. कुणाला आनंदी ठेवणं हे सुद्धा सत्कार्य आहे, कुणाला दुःख न देणं हे सुद्धा सत्कार्य आहे आणि आपल्यामुळं कोणाला कोणता त्रास नाही होणार, कुठल्याच व्यक्तीला त्रास नाही होणार हे सुद्धा जे आहे ते सत्कार्यच आहे आणि ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. जसं की आपल्या एफएमचं टॅगलाइन आहे की आनंदी रहा आनंद लुटा. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: वेलकम बॅक श्रोते हो. आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी लिहिलंय पुणे इथून. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहितात पुणे इथून की किती किती पळतोस दुःखी राहतोस, नको सतत भूत भविष्यात धाव घेऊ. वा, किती किती पळतोस दुःखी राहतोस, नको सतत भूत भविष्यात धाव घेऊ, तुझ्या बरोबर पळून पळून

लो मी चल जरा आपण वर्तमानात विसावू क्या बात है तुझ्या बरोबर पळून पळून दमलो मी चल जरा आपण वर्तमानात विसावू जे होऊन गेले ते बदलणार कसे जे होऊन गेले ते बदलणार कसे जे व्हायचे आहे ते कळणार कसे जे होऊन गेले ते बदलणार कसे जे व्हायचे आहे ते कळणार कसे तू किंवा मी देव थोडीच आहोत तू किंवा मी देव थोडीच आहोत माणूस आहोत आपण माणसासारखेच राहू माणूस आहोत आपण माणसासारखे राहू तू किंवा मी देव थोडीच आहोत माणूस आहोत आपण माणसासारखे राहू वाह तर पळून पळून शेवटी आपण दुःखी राहतो सतत भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करतो आपण वर्तमानात विसावत नाही तर वर्तमानात विसावलं पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण येथून की उंच गगनाला भिडणारा पतंगाचा दोर अचानक कुणीतरी तोडल्याचा भास झाला वा उंच गगनाला भिडणारा पतंगाचा दोर अचानक कुणीतरी तोडल्याचा भास झाला डोळ्यात आसवांचा पूर बघ आला डोळ्यात आसवांचा पूर बघ आला नात्याची ही कसरत होते नेहमीच खालीवर नात्यांची ही कसरत होते नेहमीच खालीवर वाटते आता तरी थोडं जरा विसावू या वळणावर वाटते आता तरी थोडं जरा विसावू या वळणावर जरा विसावू या वळणावर आणि अगदी खरंय हे सारं काही ठीक चाललेलं असतं आपण उंच गगनामध्ये भरारी मारत असतो आणि कुणीतरी अचानक त्या पतंगाचा दोर कापावा कुणीतरी तो दोर तोडावा आणि आपण खाली पडावं डोळ्यात आसवांचा पूर होत्याचं नव्हतं घडणं नात्यांमधली ही कसरत जी कायम होत असते आणि त्यावेळी वाटतं की आता थोडं विसावण्याची गरज आहे आता थोडं विसावलं पाहिजे या वळणावरच विसावलं पाहिजे अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिलंय की नातवंड मोठे झाले आता आम्ही विसावू जीवा वाटती नातवंड मोठे झाले आता आम्ही विसावू जीवा वाटती मग एका पाठोपाठ सारे दुखणेच डोके वर काढती मग एका पाठोपाठ सारे दुखणेच डोके वर काढती विसावू विसावू विसरून सारे क्षण आनंदीच राहावे विसावू विसावू विसरून सारे क्षण आनंदीच राहावे काम आणि विश्रांती घेऊन आयुष्याचे क्षण मस्त जगावे आयुष्याचे क्षण मस्त जगावे तर हे झाल्यावर ते करू असं म्हणता म्हणता जेव्हा आपण विसावायला पाहतो तेव्हा शरीराची दुखणी जी आहे ती सुरू होतात आणि त्यामुळं विसावायचं विसावायचं हे सारं विसरून आपण प्रत्येक क्षणांमध्येच आनंदी राहिलं पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की नीरव शांतता हिरवा परिसर मन माझे मोहिले देवभूमीवर नीरव शांतता हिरवा परिसर मन माझे मोहिले देवभूमीवर विसरून काळच्या अनावर क्षण विसावू आत्मा आनंदे क्षणभर विसरुनी काळजा अनावर जरा विसावू आत्मा आनंदे क्षणभर संसारापासूनी जाऊन दूर शोधावे आपणची आपणास संसारापासूनी जाऊन दूर शोधावे आपणची आपणास मज काय हवे काय नको पडताळावे आपल्या मनास मज काय हवे काय नको पडताळावे आपल्या मनास वाह वाह आणि खरंय की आपल्याला नीरव शांतता हवी असते आपल्याला हिरवा परिसर हवा असतो आपल्या मनाला विसावा हवा असतो आणि आपल्याला काय हवं हे आधी पडताळलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन जरासा विसावा घेतला पाहिजे असा सुंदर संदेश या रचनेमध्ये होता पुढच्या एका कवितेमध्ये अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला येथून अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला येथून लिहिलंय की बालपण गेले दंगा मस्तीत नित्य ऐकले रहा शिस्तीत बालपण गेले दंगा मस्तीत नित्य ऐकले

हा शिस्तीत तारुण्याचा कैफच चढला, प्रत्येक आव्हानाशी लढला। वा, तारुण्याचा कैफच चढला, प्रत्येक आव्हानाशी लढला, घरदार संसार वसवला, मोहाचा मळा फुलवला, घरदार संसार वसवला, मोहाचा मळा फुलवला, आता तरी अंतरी डोकावू, वळणावरी चला विसावू, वळणावरी चला विसावू। वाह वाह, आपल्याला माहित आहे की लहानपणी दंगा मस्ती करायला लागलं की शिस्तीत राहा म्हणून म्हणायचे, आणि तारुण्याचा कैफच चढला, प्रत्येक आव्हानाशी लढला। तारुण्यामध्ये आव्हानच आव्हान, ध्येयच ध्येय, जे अचीव करायचे असतात तिथं वेळ गेला, तिथं काळ सरून गेला, आणि त्यानंतर घरदार संसार बसला। आणि आपल्याला माहित आहे की घरदार संसार चालवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो, समर्पण करावं लागतं। आणि जसं मॅडमनी लिहिलंय की घरदार संसार वसवला, मोहाचा मळा फुलवला, कारण प्रत्येक गोष्ट हवी हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, याच्या पाठी धावता धावता आपल्याला, आपण जेव्हा आपल्या अंतरामध्ये डोकावतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आता विसावण्याची गरज आहे। म्हणून मॅडमनी लिहिलंय की घरदार संसार वसवला, मोहाचा मळा फुलवला, आता तरी अंतरी डोकावू, वळणावरी जरा विसावू, वळणावरी जरा विसावू। अप्रतिम सुंदर असे भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ येथून। विद्या झिजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून लिहिले की जरा विसावू थोडं थांबू, धावपळीला थोडं टाळू, जरा विसावू थोडं थांबू, धावपळीला थोडं टाळू, श्वासात साचले क्षण निवांत। वा, श्वासात साचले क्षण निवांत, मिळेल मनाला शांतता थांत, मिळेल मनाला शांतता थांत, गडबडीत हरवले स्वप्न जुने, मिटीत धरू त्या आठवणी सुने, गडबडीत हरवले स्वप्न जुने, मिठीत धरू त्या आठवणी सुने। आणि शेवटी मॅडम असं लिहित आहेत की क्षणभर जरी थांबता आलं, क्षणभर जरी थांबता आलं, जगणं खरंच समजून गेलं, जगणं खरंच समजून गेलं। आणि खरंय की जरा विसावू थोडं थांबू, आणि या धावपळीला सर्वात आधी टाळूया, कारण श्वासांमध्ये निवांत क्षण साचलेले आहेत, तिथे शांतता आहे, परंतु आपण ती अनुभवत नाही, ती अनुभूती घेता आली पाहिजे। आणि गडबडीत जी स्वप्न हरवलेली आहेत त्यांना शोधता आलं पाहिजे, त्यांना पूर्णत्वाकडे नेता आलं पाहिजे। खूप अप्रतिम भावस्पर्शी आणि एक सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती। पुढच्या एका कवितेमध्ये कल्पना अ बहाळकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, कल्पना अ बहाळकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की झाली लेखणी समर्थ लिखाणात हो आनंद, झाली लेखणी समर्थ लिखाणात हो आनंद, जरा विसावुणी स्थिर मिळे आनंदाचा कंद। क्या बात आहे, जरा विसावुणी स्थिर मिळे आनंदाचा कंद, जुन्या आठवांना देता मनी भावना उजाळा, जुन्या आठवांना देता मनी भावना उजाळा, जरी विसावले आता भासे हृदयी उन्हाळा, जरी विसावले आता भासे हृदयी उन्हाळा, भासे हृदयी उन्हाळा। वाह, तर विसावल्यानंतर आनंदाचा कंदन मिळतो, अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून, सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय जरा विसावू या थकलेल्या वळणावर, निवांत जरा जखमा पहाव्यात, ज्या कोरल्या मनात आयुष्य भरत। वा, जरा विसावू या थकलेल्या वळणावर, निवांत जरा जखमा पहाव्यात, ज्या कोरल्या मनात आयुष्य भरत, जपलेल्या त्या वेदना विसाव्यात जवळून पाहते, जपलेल्या त्या वेदना विसाव्यात जवळून पाहते, मुखवट्यात दडलेल्या जखमा आजही हसण्यात लपून राहते, मुखवट्यात दडलेल्या जखमा आजही हसण्यात लपून पाहते। तर ज्या आयुष्यभर मनामध्ये कोरलेल्या जखमा आहेत त्याच्या वेदना आपल्याला होत असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तर त्याला जरा

शांत पाहावं, जरासा विसावा घ्यावा, त्यावर फुंकर मारावी. खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळतोय. सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून. सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की आयुष्यभर केली आहे खूप धावपळ, जरा विसावू दोघे क्षणभर तरी. आयुष्यभर केली खूप धावपळ, जरा विसावू दोघे क्षणभर तरी. झुकलो आहोत आता साठीकडे, घ्यावया हवी विश्रांती पळभरी. घ्यावया हवी विश्रांती पळभरी. वाह वाह. तर पुढे मॅडम असं लिहित आहेत की कुणास ठावे किती आहे जगणे, किती आयुष्यास उरली वळणे. वाह वाह. कुणास ठावे किती आहे जगणे, किती आयुष्यास उरली वळणे. पुन्हा काय येतील हे क्षण बघणे, पुन्हा काय येतील हे क्षण बघणे. अंतिचितेवरी आहेच जळणे, अंतिचितेवरी आहेच जळणे. पुन्हा काय येतील हे क्षण बघणे, अंतिचितेवरी आहेच जळणे. वा खूपच अप्रतिम. जीवनाचा अर्थ, जगण्याची व्याख्या आणि आनंदाचा उपभोग घेणं म्हणजे काय, या सर्वांचं मिश्रण असलेली ही मॅडमची अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी रचना होती. की आयुष्यभर खूप केली आहे खूप धावपळ, जरा विसावू दोघे क्षणभर तरी. झुकलो आहोत आता साठीकडे. आयुष्याची संध्याकाळ आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी विसावणं गरजेचं आहे. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक क्षणातला आनंद उपभोगणं गरजेचं आहे. आयुष्याच्या या संध्याकाळी जीवन आणि त्या जीवनामध्ये राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. आनंदाचा आपण प्रत्येक क्षणांचा आनंद जो आहे तो आपण उपभोगण्याची गरज आहे. असं लिहिताना मॅडमनी लिहिलंय की झुकलो आहोत आता साठीकडे, घ्यायला हवी विश्रांती पळभरी. आणि पुढं ज्या चार ओळी आहेत ज्या अगदी खूप गहिरे असे भाव मांडणारे आहेत. मॅडमनी लिहिलंय की कुणास ठावे किती आहे जगणे. आपल्याला माहित आहे की आयुष्य एक क्षणभंगूर आहे आणि कुणास ठावे किती आहे जगणे, किती आयुष्यास उरली वळणे. खूप अप्रतिम या दोन ओळी आहेत की कुणास ठावे किती आहे जगणे, किती आयुष्यास उरली वळणे. पुन्हा काय येतील हे क्षण बघणे, गेलेला क्षण परत येणार नाही. पुन्हा काय येतील हे क्षण बघणे आणि अंतिचितेवरी आहेच जळणे. ते तर आहे, ते ठरलेलं आहे. म्हणून आपल्याला माहित नाही की किती वळण उरली आहे, म्हणून जगून घ्यावं असा सुंदर अप्रतिम असा संदेश या रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्वास.

बंधन असायला हवं. अमर्याद जगण्याला सुद्धा मर्यादांचं बंधन असायला हवं. जेव्हा शरीर आणि मन थकत तेव्हा जरास विसावायला हवं, खरंय ना? तर जरास विसावलं पाहिजे, जरा विसावूया या शब्दाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मध्ये बोलत आहोत. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहे डोंबिवली पूर्व इथून. जीवन शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जीवनाच्या भवसागरात क्षणोक्षणी येते देवा. जीवनाच्या भवसागरात क्षणोक्षणी येते देवा, सुखदुःखाची बारात मनी नको कुणाचा हेवा. सुखदुःखाची बारात नको मनी नको कुणाचा हेवा, अनुभवांच्या शिदोरीवर जीवनाचा पट रंगवून. अनुभवांच्या शिदोरीवर जीवनाचा पट रंगवून जरा विसावू या वळणावर, जगण्यातील रंग शोधून, जगण्यातील रंग शोधून. क्या बात आहे! अनुभवांच्या शिदोरीवर जीवनाचा पट रंगवून. जीवनाचा पट कशावर रंगवायचा आहे? तर अनुभवांच्या शिदोरीवर रंगवायचा आहे. आणि या जरा विसावू या वळणावर जगण्यातील रंग शोधून, जगण्यातील रंग शोधता आले पाहिजेत. आयुष्य रंगीतच आहे, आपण त्याला धूसर करतो. कारण आपण न घडलेल्या आणि नकोशा गोष्टींवर विचार करतो. जे आहे त्याचा आनंद न घेता, जे नाही त्याचं दुःख करतो. आणि त्यामुळं या रंगीत जीवनावर जे आहे ते मळब येत नाही का? त्यामुळं जीवनातले रंग शोधून आपण या जीवनाच्या प्रवासामध्ये या वळणावर विसावलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या मॅडमच्या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ अचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून. सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय की जरा विसावा घेई न म्हणते संसारातून, जरा बाहेर पडी न म्हणते या घरातून. जरा विसावा घेई न म्हणते संसारातून, जरा बाहेर पडी न म्हणते या घरातून. चहा पाणी जेवण खाण रोजची चिंता बाहेर पडी न म्हणते स्वयंपाक घरातून. चहा पाणी जेवण खाण रोजची चिंता बाहेर पडी न म्हणते स्वयंपाक घरातून. रोजच सारे तालावर नाचवतात मला, रोजच सारे तालावर नाचवतात मला, जरा बाहेर पडी न म्हणते या तालातून. जरा बाहेर पडी न म्हणते या तालातून. आणि शेवटी मॅडमने असं लिहिलंय की भरारी घेई न म्हणते या सुंदर विश्वात, भरारी घेई न म्हणते या सुंदर विश्वात, जरा बाहेर पडी न म्हणते या रिंगणातून, जरा बाहेर पडी न म्हणते या रिंगणातून. वा, तर एका गृहिणीची जी व्यथा आहे, एका गृहिणीचं जे मन आहे, मना मनातली गोष्ट जी आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की जरास बाहेर पडावं. रोजची कामं, रोजची दगदग, रोजची प्रत्येकाची मनं सांभाळणं, रोज प्रत्येकाच्या तालावर नाचणं ही एक मन आहे ऍक्च्युअली मध्ये, की म्हणजे जे इतर लोक म्हणतात ती गोष्टी करणं. तर या सगळ्यातून थोडस स्वतः विसावा घेईन म्हणते. आणि निश्चितपणे या विसाव्याची गरज असते. कारण जोपर्यंत आपण क्षणभर उसंत घेत नाही, जोपर्यंत आपण क्षणभर विसावा घेत नाही, तोपर्यंत आपण नव्या ऊर्जेने नव्या जोमाने काम करू शकत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी सिंदगीकर मॅडम यांनी कोटबागी हुबळी धारवाड इथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर मॅडम लिहित आहेत कोटबागी हुबळी धारवाड इथून की जरा विसावू या क्षणी स्मरूया त्या गोड आठवणी. जरा विसावू या क्षणी स्मरूया त्या गोड आठवणी. साठवल्या आहेत ज्या मनी जगू पुन्हा त्याच स्मृती दोघांनी. वा, साठवल्या आहेत ज्या मनी जगू पुन्हा त्याच स्मृती दोघांनी. जरा विसावू या क्षणी, जरा विसावू या क्षणी, सामावून घे तू मला तुझ्या नैनी. जरा विसावू या क्षणी, सामावून घे तू मला तुझ्या नैनी. तू माझा प्रियतम तूच माझा धनी, तू माझा प्रियतम तूच माझा धनी. मी तुझी फुलराणी मीच रे पटराणी, मी तुझी फुलराणी मीच रे पटराणी. वा, तर गोड आठवणींना स्मरून घेऊया आणि या क्षणामध्ये विसावूया. ज्या आठवणी मनामध्ये साठलेल्या आहेत

परंतु जगायच्या राहून गेलेले आहेत। तर त्या स्मृती ज्या आहेत त्या पुन्हा दोघे मिळून जगूया आणि तू तुझ्या नयनांमध्ये मला सामावून घे। तूच प्रियतम आहेस, तूच धनी आहेस आणि मी तुझी फुलराणी आणि पटराणी आहे। खूप अप्रतिम भाव, अतिशय हळवे असे भाव या रचनेमध्ये होते। श्रोते हो, पुढच्या एका रचनेमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहितायत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की वय झालंय आता गात्रे चालले निघुनी, वय झालंय आता गात्रे चालले निघुनी, जेवढं करता येत केलं पहा जेवणी। आणि अगदी खरंय की वय झालंय आता गात्रे चालले निघुनी, जेवढं करता येत केलं पहा जेवणी। गरज थांबायची आहे सावरलं सत्य स्वतःलाच, गरज थांबायची आहे सावरलं सत्य स्वतःलाच। वेळ आली खून पटे, वेळ आली खून पटे, जरा विसावतो खरंच, जरा विसावतो खरंच। आणि खराय ना श्रोते हो, किती साध्या सोप्या शब्दामध्ये सरांनी एक मनाची अवस्था जी असते प्रत्येकाची ती मांडलेली आहे की वय झालंय आता गात्रे चालले निघुनी, जेवढं करता येतं केलं पहा जेवणी, शक्य होईल तेवढं सगळं केलं, पण आता थोडं थांबायची गरज आहे। आणि हे सत्य आहे जे मनाला पटलंय आणि त्यामुळंच जरा खरं विसावतो, विसावायला हवं, क्षणभर का होईना विसावायला हवं, वळणावर विसावायला हवं। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की जरा विसावू क्षणभर शब्दांच्या सावलीत, भरून रंग नवनवे भावनांच्या लेखनीत। वा, जरा विसावू क्षणभर शब्दांच्या सावलीत, भरून रंग नवनवे भावनांच्या लेखनीत, उमटू लागले अक्षर मनाच्या एकांतात, उमटू लागले अक्षर मनाच्या एकांतात, सुखाचा शोध घेतो कवी कल्पना विश्वात, सुखाचा शोध घेतो कवी कल्पना विश्वात। वा, तर शब्दांच्या सावलीत क्षणभर विसावलं पाहिजे आणि भावनांच्या लेखणीमध्ये नवीन रंग भरले पाहिजे। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत तालुका डहाणू येथून। अंजली सामंत मॅडम यांनी तालुका डहाणू येथून लिहिलंय की संध्या छाया दिसू लागल्या करायचे सारे बरेच राहिले, संध्या छाया दिसू लागल्या करायचे सारे बरेच राहिले, जीवनाच्या संघर्षात बुडालो प्रेमाचे क्षण राहून गेले, जीवनाच्या संघर्षात बुडालो प्रेमाचे क्षण राहून गेले, विसरून सारे रुसवे फुगवे जरा विसावू त्या वळणावर, विसरून सारे रुसवे फुगवे जरा विसावू त्या वळणावर, पाहू चंद्रमा त्याच मळ्यात, पाहू चंद्रमा त्याच मळ्यात, पुन्हा जगूया त्या प्रेमावर, पुन्हा जगूया त्या प्रेमावर, पाहू चंद्रमा त्याच तळ्यात, पुन्हा जगूया त्या प्रेमावर। वाह, तर जेव्हा संध्या छाया आयुष्याच्या दिशू लागतात त्यावेळी असं वाटतं की खूप सारं करायचं होतं पण करायचं राहून गेलं, जीवनाचा संघर्ष करता करता त्यात बुडून गेलो आणि प्रेमाचे क्षणच राहून गेले, सगळं विसरून या वळणावर आता विसावूया आणि चंद्रमा त्याच तळ्यात पाहूया आणि पुन्हा त्या प्रेमावर जगूया। खूप भावस्पर्शी भाव, अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका अप्रतिम कवितेकडे वळूया ज्यामध्ये उल्हास सुधीर देशपांडे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। उल्हास सुधीर देशपांडे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की काम करुनी खूप थकावे चालून चालून खूप दमावे, काम करुनी खूप थकावे चालून चालून खूप दमावे, आई जवळ क्षणभर बसावे आईच्या खुशीत जरा विसावे, आई जवळ क्षणभर बसावे आईच्या कुशीत जरा विसावे, मायेत आईच्या जीवन जगावे आईच्या चरणी जग विसरावे, मायेत आईच्या जीवन जगावे आईच्या चरणी जग विसरावे, तिच्यासाठी आयुष्य झिजावे, तिच्यासाठी आयुष्य झिजावे, काही क्षण सुखाने विसावे, काही क्षण सुखाने विसावे। वाह,

तर आईच्या चरणाजवळ बसावं आणि आईच्या कुशीत बिसावावं, आईच्या मायेत जीवन जगावं आणि आईच्या चरणी जग विसरावं, तिच्यासाठी झिजावं, काही क्षण सुखाने विसावावं। तर आई प्रत्येक व्यक्तीचा एक हळवा कोपरा जिथे हक्काडं विसावता येतं। ती मायेनं जेव्हा हात फिरवते डोकीवरून तेव्हा सारी दुःख ही क्षणात विरून जातात। आईच्या चरणाशी सुख असतं, आईच्या चरणाशी विसावा असतो। खूप गहिरे असे भाव, खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या रचनेमध्ये होते। पुढच्या एका आपण रचनेकडे वळूया। सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीडीतून। सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की जरा विसावू या सारे क्षणभर, जरा विसावू या सारे क्षणभर, किती करशील मर्मर सुख मिळू दे उंजळभर। जरा विसावू या सारे क्षणभर, किती करशील मर्मर सुख मिळू दे उंजळभर। मिळाले किती तुला आयुष्य वेड्या विचार कर, मिळाले किती तुला आयुष्य वेड्या विचार कर, भटकता तू ते नेहमी वनवन, भटकता तू नेहमी वनवन यांचा हिशोब ठेव क्षणभर, भटकता तू नेहमी वनवन यांचा हिशोब ठेव तू क्षणभर। कशाचा हिशोब ठेवायचा आहे? तर मिळाले किती तुला आयुष्य वेड्या विचार कर, आयुष्य किती आहे याचा विचार कर भटकताना वनवन करताना। आणि जरा विसावू या सारे क्षणभर, किती करशील मर्मर सुख मिळू दे ओंजळभर। ओंजळभर सुख आपण घेऊया, जरा विसावूया। आणि खराय ना श्रोते हो की ओंजळभर सुखासाठी एवढी वणवण आपण करतोय, एवढी धावपळ अशी करतोय, पण खरंच ते ओंजळभर सुख मिळतंय का? मला असं वाटतं की ओंजळभर सुखासाठी धडपड करीत असताना सुख येतं आणि सुख निघून जातं ते आपल्याला कळतही नाही, आणि खूप दूर गेल्यावर आपल्याला कळतं की हा आनंदाचा क्षण होता, या क्षणाला आपण आनंदी बनवू शकत होतो, परंतु तो तर निष्ठून गेलाय। कारण मी व्यस्त होतो, मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो, मी माझ्या कर्तव्यामध्ये व्यस्त होतो। निश्चितपणे काम केलं पाहिजे, निश्चितपणे कर्तव्य निभावली पाहिजेच, ही गरज आहे, ते सत्य आहे आणि ते करावंच लागणार आहे। पण ते करताना काही आनंदाचे क्षण तर निष्ठत नाहीत ना, आपण आपलं जगणं तर विसरत नाही ना, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबताना आणि इतरांची मनं सांभाळताना, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर घेताना आपण कुठं आहोत, आपल्या शरीराची काय अवस्था आहे, आपल्या मनाची काय अवस्था आहे, आपल्या क्षणांचं मोल काय आहे, असे क्षण जे एकदा गेले की परत येणार नाहीत। खरंच आपण त्या क्षणांना जगलो आहोत का? खरंच आपण त्या क्षणांना जगू शकतो का? आणि खरंच प्रत्येक क्षणाला आपण आनंदी बनवू शकतो का? नक्कीच बनवू शकतो, याचा कुठेतरी विचार केला पाहिजे। आणि तोही जरास विसावून शांतपणे, कारण कर्तव्य कोणाला चुकलं नाही, काम कोणाला चुकलं नाही, या सर्वांसोबतच आपण स्वतःचं अस्तित्व जपत जपत जीवनाचा जर आनंद घेत गेलो, क्षणांमध्ये आनंद घेत गेलो, तर जीवन आणखी सुंदर होईल, विचार सकारात्मक होतील आणि कामं जी आहेत ती सुसह्य होत जातील, ती साधी सोपी सरळ होत जातील। म्हणून आनंदानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण सारेजण आनंदानं जगूया, जसं की आपल्या एफएमच्या टॅगलाईन सारखं की आनंदी रहा आनंद लोटा। आणि श्रोते हो, तुमच्याशी बोलता बोलता, तुमच्याशी गप्पांची ही मैफिल सजवताना बघा ना, आपल्या शोची वेळ संपत आली। प्रत्येक वेळी असं होतं की मी सुद्धा तुमच्या इतकीच रविवारची वाट पाहत असतो। कधी एकदा तुमच्या रचना येतात, कधी एकदा तुमच्या सुंदर अशा शब्दांचं सादरीकरण करतो, कधी एकदा तुमच्या सुंदर सुंदर रचनांमधील ते अप्रतिम भाव असलेले, गहिरे असे भाव असलेले, काळाचा ठाव घेणारे असलेल्या शब्दांबद्दल बोलतो याची सुद्धा मला उत्सुकता असते। आणि मी येतो, शो सुरू करतो, तुमच्या अप्रतिम रचना सादर करतो, काही तुमचे काही माझे शब्दांची गुंफण करता करता आपला हा शो पुढे पुढे जातो आणि तो संपण्याच्या स्टेजला येऊन थांबतो। नाही का, आता सुद्धा थांबलाय, काटे मला खुणावत आहे की आजच्या शोची तुझी वेळ संपलेली आहे, त्यामुळं श्रोते हो मला आजच्या शो पुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे। हो, पण मी तुम्हाला एक वचन देतो की मी पुन्हा पुढच्या रविवारी तुम्हाला दुपारी 2 वाजता भेटायला येईल नवीन मान्य

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM।
0: आनंदी रहा आणि आनंद
2: आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सव अथवा गणेश चतुर्थी. या कार्यक्रमात आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसे गणपतीचे मराठी नाव किंवा गणेशाची आई वडील पत्नी प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते, गणपतीची पूजा कशी केली जाते, तसेच गणपतीचे अवतार, गणपतीची विविध रूपे, गणपतीचे बीजमंत्र अथर्वशीर्ष, तसेच जगभरात कोणत्या कोणत्या देशात गणेश दर्शन घडते त्याविषयी आज आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. चला तर मग मंडळी, आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सव अथवा गणेश चतुर्थी. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विज्ञानाचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. गणपती ही संघटनेची देवता मानली जाते. तो गणांचा अधिपती देखील आहे असे त्याचे ऋग्वेदात वर्णन आहे. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्र

पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला त्याची सुखाची आनंदाची वाट सापडतेच।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. मी आहे प्रज्ञा. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी. महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपतीचा सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी व सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या

शुक्ल चतुर्थी पासून हा उत्सव सुरू होतो। तो 10 दिवस चालतो। अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात। पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सवाच्या स्वरूपात असायचा असा उल्लेख आहे। पूर्वी असलेल्या या घरगुती उत्सवाला 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले, त्यामुळे पुण्याचे व मुंबईचे गणपती प्रेक्षणीय असतात। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला, ही बाब कोणीही नाकारू शकणार नाही। गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा मोठाच प्रयत्न केला। मंडळी, गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभा करावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि कोणत्या स्पर्धा घ्याव्या, व्याख्यानमाला घ्याव्यात, कुणाकुणाला निमंत्रण द्यावे यांसारख्या विचारांमध्ये दंग असतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर प्रज्ञा बरोबर, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव, तो गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी कोणत्या हेतूने सुरू केला हे पहिले। आता आपण आपल्या बाप्पाबद्दल पुढील माहिती जाणून घेऊया। जसे प्रतिष्ठापना अथवा पूजा, श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, विविध प्रकारची फुले, पत्री, नैवेद्य इत्यादी 16 उपचारांनी गणेशाची पूजा केली जाते। यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात। पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही असतात। मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तर पूजा केली जाते। विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र देखील म्हणतात। तो मंत्र असा आहे, यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धार्थम पुनरागमनायच। श्री गणेश गणपती पूजा केलेल्या नारळावर तसेच उमा महेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती मुख्य स्थानापासून थोडी हलवली जाते। त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात। परंतु काळाच्या ओघात हे व्रत प्रत्येक कुटुंबाच्या पद्धतीनुसार 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस असे केले जाते। काही कुटुंबात तर 21 दिवस देखील हे व्रत करतात, तर काही ठिकाणी वार्षिक स्वरूपात हे व्रत साजरे केले जाते। मंडळी, आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाचा बायोडेटा म्हणता येईल अशी माहिती थोडक्यात जाणून घेऊया। बाप्पाचे मराठी नाव आहे गणपती। त्याचे वाहन उंदीर आहे। शस्त्र पाश, अंकुश, परशु ही शस्त्रे ती दाखवली जातात। त्याच्या वडिलांचे नाव आहे शंकर। बाप्पाच्या आईचे नाव पार्वती। गणपतीच्या पत्नीचे नाव रिद्धी सिद्धी। गणपतीची अन्य नावे आता आपण बघूया। ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण। गणपतीची 12 नावे याप्रमाणे आहेत। वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती आणि गजानन। गणपतीचा मंत्र कोणता आहे? ओम गम गणपतये नमहा। आणि गणपतीचे बीजमंत्र आहे गम। नामोल्लेख गणपती

तिचा कुठे आढळतो? तर तो गणेश पुराण मुद्रल पुराण इथे आढळतो. तीर्थक्षेत्रे आहेत अष्टविनायक. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा। ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही। नमस्कार मित्रांनो, मी आहे मंगेश चांदा।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आताच आपण बुद्धिदाता, विघ्न विनाशक, शुभारंभाचा देवता, जो दाता आहे, अधिपती आहे, गणपती, ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजेच त्याचा बायोडेटा आपण जाणून घेतलेला आहे। आता आपण आपल्या बाप्पाबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊया, म्हणजे बाप्पाची अजून कोणती कोणती नावं आहेत जी प्रचलित आहेत त्याबद्दल थोडेसे। ही नावे आहेत गणाधीश, पार्वतीपुत्र, वक्रतुंड, श्री गणेश, एकदंत, शिवहर, गणपती, अधिपती, महोदय, गजानन, विनायक, गणाधिपती, हेरंब, विकट, लंबोदर, विघ्नेश्वर, विघ्नविनायक, गुणपती, गजवदन, विघ्नाधिपती, बल्लाळेश्वर, मोरेश्वर, मोरिया, सिद्धिविनायक, विघ्नराज, अष्टविनायक, मयुरेश्वर, महोत्कट, धूम्रकेतू, वक्रतुंड आणि महागणपती। अजूनही गणेशाची खूप नावे आहेत मित्रहो, तुम्हाला जशी आठवतील तशी नक्की आठवण करा। आपल्या बाप्पाला त्या त्या स्वरूपात आपण आठवण जरूर करू शकतो, कारण प्रत्येक नावामागे बाप्पाचं काही ना काही कार्य आहे, त्यामुळे त्याला हे नाव मिळालेले आहे। आता आपण गणपती अथर्व शीर्षाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ। गणपती अथर्व शीर्ष महाराष्ट्रात याचा विशेष प्रभाव दिसतो। हे गणपती विषयीचे प्रधान उपनिषद आहे। रांजणगाव येथील मंदिरात प्रवेश तोरणावर हा ग्रंथ कोरला गेलेला आहे। या ग्रंथात गणपतीस सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानण्यात आलेले आहे। गम हा गणपतीचा बीजमंत्र आहे असे या ग्रंथात म्हटलेले आहे। समाज मनात गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून हे मान्यता पावलेले अथर्व शीर्ष आहे। मंडळी, आता आपण गणपतीचे अवतार कोठे आहेत, कोणत्या कोणत्या वेदपुराणात आहेत ते जाणून घेऊ। उपपुराण मानल्या गेलेल्या व गणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्रल पुराण ह्या दोन ग्रंथात गणपतीचे अनुक्रमे 4 व 8 अवतारांचा उल्लेख आहे। पहिले आहे गणेश पुराण। गणेश पुराणात गणपतीचे 4 अवतार नमूद केलेले आहेत। पहिला अवतार आहे महोत्कट विनायक, दुसरा मयुरेश्वर, तिसरा आहे गजानन आणि चौथा आहे धूम्रकेतू। असे हे 4 अवतार गणेश पुराणात विशद केलेले आढळतात। दुसरे आहे मुद्रल पुराण, याच्यात गणेशाचे 8 अवतार सांगितलेले आहेत। एक आहे वक्रतुंड, दुसरे आहे एकदंत, तिसरे महोदर, चौथे आहे गजवक्र अथवा गजानन, पाचवे आहे लंबोदर, सहावे आहे विकट।

नमस्कार. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. मी

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आताच आपण आधीच्या भागात गणपतीच्या अवतारांबद्दल विस्तृतपणे माहिती घेतली आहे। या टप्प्यात आपण श्री गणेशाची विविध रूपे कोणती हे बघूया। भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच श्री गणेश, गजानन, एकदंत, लंबोदर अशा रूपात गणपती आहे। श्री गणेशाची खास अशी ध्यान, प्रार्थना व मंत्रे देखील आहेत, जी आपण आधीच्या भागात बघितलेलीच आहेत। सुरुवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे। गुप्त काळातील गणेश मूर्ती ही लंबोदरा आहे। ब्रह्मांड पुराणात या

त्यात सारे जग सामावू शकेल असे म्हटलेले आहे. गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांची विविधता दिसते. गणपती साधारणत द्विभुज, चतुर्भुज, षडभुज, अष्टभुज, दशभुज, द्वादशभुज अशा विविध रूपांमध्ये दिसतो. गणपतीच्या हातात साधारणत पाश, अंकुश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण अशी ही विविध आयुधे बघायला मिळतात. परंतु गणपतीच्या एका हातात मोदक मात्र असतोच बरं का, आणि एक हात वरदहस्त अशा रूपात दाखविलेला आहे. मित्रांनो, सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेश मूर्ती बघावयास मिळतात. यातील पहिले आहे आसनस्थ गणेश मूर्ती, म्हणजेच आसनावर बसलेली गणेश मूर्ती. दुसरी आहे नृत्यरत, म्हणजेच नृत्यात दंग असलेली गणेश मूर्ती. तिसरी आहे उभी, या गणेश मूर्ती उभ्या असलेल्या दाखविल्या जातात. परंतु बसलेल्या गणेश मूर्तींची संख्या सर्वात जास्त आहे. रसिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. या भागात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राखेरीज भारत जगभरातील अनेक देशांमध्ये गणेश मूर्ती दिसतात व त्यांची पूजाही केली जाते, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राखेरीज भारत व जगभरात अनेक देशांमध्ये गणेश मूर्ती आढळतात व त्यांची पूजा

केली जाते हे आता आपण विस्ताराने बघूया. पण तत्पूर्वी गणपतीची काही अप्रसिद्ध नावे आपण बघूया. त्यात आहे नृत्य गणेश, बौद्ध गणेश, कपर्दी विनायक, गजविनायक, पंचानन, दीनपालक, आशा विनायक आणि अंबिका पुत्र. तर भारतात काश्मीरमध्ये आणि नेपाळ व अफगाणिस्तानात गणेश मूर्ती दिसतात. तेथे त्याचे वाहन सिंह दाखवलेले आहे. मंडळी आपण सर्वजण जाणतोच की गणपतीचे मुख्य वाहन हे उंदीरच दाखवतात. महाराष्ट्रात सर्वत्र उंदीरच बघायला मिळतो गणपतीचे वाहन म्हणून. परंतु या देशांमध्ये गणपतीचे वाहन सिंह असे दाखवलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात बनलेली श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली गणेश मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेश मूर्ती आहे. तसेच उत्तर प्रदेश येथील फरुखाबाद येथे चौथ्या शतकात निर्मिलेली

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास या संदर्भात आपल्याशी रोज संवाद साधतोय। स्वामीजींची फिरस्ती चालूच होती। नारायणगंजला उतरून रेल्वे गाडीनं ते ढाक्याला पोचले। तिथे ईश्वरचंद्र आणि गगनचंद्र या वकीलच्या जोडीने त्यांचं भव्य स्वागत केलं। शोभायात्रा निघाली। ब्रह्मपुत्रेच्या स्नानपर्वाच्या निमित्ताने स्वामीजी लागलबनला येथे आले। ढाक्याला होणाऱ्या समारंभासाठी स्वामीजींचे चाहते कोलकात्याहून आलेले होते। तिथली व्याख्यानही महत्वाची विषय मांडू

स्वामीजींनी चिरकाल स्मृती ठेवतील अशी केली. नंतर ते नागमहाशयांच्या दर्शनासाठी देवभोग गावी गेले. नागमहाशय तर समाधीस्थ झाले होते, परंतु त्यांच्या पत्नीने अतिशय मायेने ममत्वाने स्वामीजींचं स्वागत केलं. ढाक्याला परत येऊन स्वामीजींनी कामाख्या आणि चंद्रनाथाची यात्रा केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीसाठी त्यांना गुवाहाटीला अडकून पडावं लागलं. मग सगळ्यांच्या हट्टामुळे हवा बदलासाठी स्वामीजी शिलाँगला गेले. सर हेन्री कॉटन हे आसामचे चीफ कमिशनर होते. त्यांच्या आग्रहाला मान देऊन स्वामीजींनी तिथे एक व्याख्यान दिलं. स्वामीजींच्या स्वास्थ्यासाठी कमिशनर साहेबांनी सिव्हिल सर्जनची योजना केली होती, पण सर्व हवामान अनुकूल असूनही सर्व तऱ्हेचे औषधोपचार करूनही स्वामीजींची प्रकृती विकोपाला गेली. शिष्यमंडळी घाबरली. ते शिष्यांना धीर देण्यासाठी म्हणतात, अरे काय घाबरताय एवढं, कशासाठी माझी काळजी करताय, अरे अजून माझी वेळ आलेली नाहीये. बामा अमरनाथांनी मला भीष्माचार्यासारखा इच्छा मरणाचा वर दिलेला आहे, तो का वाया जाणारे. हे सर्व आजार आणि गंभीर प्रकृती, प्रकृतीची अनावस्था, हे सगळं घडूनही गेल्यावर स्वामीजींनी कसाबसा बेलूर मठ गाठला. दमा, मधुमेह, हृदयविकार सर्व त्यांच्या शरीर प्रकृतीवर एकामागे घाव घालू लागले. त्याच्या जोडीला जलोदराचा शिरकाव आला. त्यामुळे मनात योजलेले बेत, मनात योजलेली कामं मनातल्या मनात ठेवून स्वामीजींना मठातच पडून राहावे लागले. अंगावर सूज दिसू लागली. ज्या तेजस्वी डोळ्यांनी जगभर दिव्यत्वाचा प्रभाव पाडला, तेच डोळे आधू झाले. निष्णात वैद्यांची औषध योजना चालू होती, तरी सर्वांना समजावणीच्या स्वरात नेहमी स्वामीजी समजत, अरे तुम्ही समजतात तसं काही माझं हे दुखणं जीवावर नाहीये, कशाला काळजी करता. पण ज्यांच्या मनात आपल्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नेहमी आपुलकी असते, आत्मीयता असते, ती सर्व शिष्य तर स्वामीजींना देवाच्या रुपातच पाहत होते. काळजी करण्याशिवाय त्यांच्या हातात काय होतं. पथ्य पाणी कडक चालू होतं. खाण्याला पिण्याला म्हणजे चहा म्हणा काही यालाही मर्यादा पडत होता. झोप तर दिसेनाशीच झाली होती. पण याही सर्व परिस्थितीत स्वामीजींची इच्छाशक्ती प्रचंड होती. प्रकृतीला थोडासा उतार पडल्यावर परत त्यांच्या हालचालीला सुरुवात झाली. मठातल्या सर्व वरिष्ठ मंडळींना त्यांनी बोलवलं आणि आपलं मानस त्यांच्या पुढे सांगितलं. यावर्षी मठात दुर्गापूजा करावी अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनीच आनंदाने माना डोलवल्या, अवश्य अवश्य करू, तोपर्यंत आपली प्रकृती सुधारेल. माताजींची अनुमती मिळाली. शारदा माता त्यांच्या नावाने संकल्प करून पूजा पार पाडायची होती. मठात दुर्गेची मृण्मयी मूर्ती आणली गेली आणि मठात एकच चैतन्य आणि सर्वत्र उत्साह उसळला. पूजेच्या आदल्या दिवशी माताजी मठात आल्या. पूजा अगदी शास्त्र शुद्ध विधीनं यथासांग पार पडली. परिसरातील सर्व ब्राह्मण, याज्ञिकी, पुरोहित यांना आमंत्रण दिली होती आणि त्यांनी आमंत्रणाला मान देऊन ते सहभागी झाले होते. पूजेचा प्रसाद म्हणून ज्याला आपण भंडारा म्हणतो गोरगरिबांना वाटण्यात आला. प्रचंड प्रमाणावर अन्न संतर्पण केलं. या उत्सवानंतर आपल्या आईचा लहान नरेनच्या आजारपणात केलेला कालीमातेचा नवस फेडण्यासाठी स्वामीजी आईबरोबर कालीघाटला गेले. आईने सांगितलेल्या मंदिरातल्या आदिगंगेत स्वामीजींनी स्नान केलं.

आणि तसंच ओल्या अंगाने येऊन कालीमातेला तीन चार लोटांगणं घातली. त्यानंतर मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या. होम हवन करून कालीमातेची यदिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. या कामी मंदिराच्या व्यवस्थापक वर्गांनी त्यांना आत्मीयतेने आदराने सर्व प्रकारची साथ दिली. सर्व नवस फिटले, यज्ञयाग झाले, पूजापाठ केले, तरी स्वामीजींचं आजारपण वाढतच होत. आजारपणाशी शिवाशिवीचा खेळ चालू होता, म्हणजे येतोय जातोय येतोय जातोय. आणि स्वामीजींना तर शिवाशिव या शब्दाचाही प्रचंड तिरस्कार होता, घृणा होती. स्वामीजींनी आपल्या शिष्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहिली आणि मनाशी एक ठरवलं, आता आपल्या मनाप्रमाणे वागायचं नाही. वैद्य सांगतील, डॉक्टर सांगतील, म्हणजे कुठलाही वैद्यकीय सल्ला त्यानुसारच वागायचं. त्यासाठी आपला रोजचा दैनंदिन कार्यक्रम त्यांनी बदलला. गाठीबेटी बंद झाल्या, मठाच्या बाहेर जाणं बंद केलं, सखोल मनन चिंतन करायचं नाही, थकवा येईल असं काम करायचं नाही, भावनावशही व्हायचं नाही, मग प्रकृती जे करायचं ते करो. याच वेळेला कोलकात्यात राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून, प्रांताप्रांतातून विविध भाषिक, विविध पंथीय, विविध धर्मीय नेते मंडळी आली होती. आणि त्या सर्व नेते मंडळींच्या आणि अधिवेशनाला आलेल्या भेट देणाऱ्या भेटकऱ्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय सभेच्या महाअधिवेशना इतकंच स्वामीजींचं दर्शन घेणं, स्वामीजींना भेट देणं त्यांना महत्वाचं वाटत होतं. ती माणसं मठात येऊ लागली, गर्दी वाढू लागली, पण स्वामीजी तर सामान्य जनता जनार्दनाला मानत होते, सामान्य जनतेत परमेश्वर पाहत होते, त्यामुळे भेटीचा नियम थोडा सैल करावा लागला. सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळक आले होते, पण नेमकं त्याच दिवशी स्वामीजींना बरं नाही, त्यांना कोणाला कुणी त्यांना त्रास द्यायचा नाही, या निरोपामुळे स्वामीजीची भेट न घेताच टिळक परत गेले. ज्याला स्वामीजींना कळलं लोकमान्य टिळक येऊन गेलेत, त्यांनी पुन्हा लोकमान्य टिळकांना निरोप पाठवला. त्याप्रमाणे हा महाराष्ट्राचा केसरी बंगालच्या केसरीला भेटायला परत आला. आणि या दोन केसरींचं हितगुज मठात बराच वेळ चालू होतं. ते काय बोलले असतील हे कोणालाच कळू शकलं नाही. त्यानंतर महात्मा गांधीजी दर्शनाला आले, पण स्वामीजी नेमके त्यावेळी मठात नव्हते. जागतिक कीर्तीच्या प्रसिद्ध अशा व्यक्ती आणखी तीन व्यक्ती तिथे आल्या. मिस्टर न्यूलिस बॉटस, जपानी तत्वज्ञ डॉक्टर ओकाकुरा आणि रेव्हरंड ओडा. जपानविषयी अत्यंत आदर असलेल्या स्वामीजींना त्यांच्या भेटीनं फारच आनंद झाला. जपानमध्ये सर्व धर्मपरिषद भरवण्याच्या संकल्पनातून त्यांचं स्वामीजीकडे येणं झालं होतं. स्वामीजींचा सहवास, त्यांचा मठातील दिनक्रम, त्यांचं वागणं हे बघून ते सर्व अतिथी मुग्ध झाले, स्तंभित झाले, आश्चर्यचकित झाले. स्वामीजींबरोबर त्यांनी काही काळ मठात वास्तव्य केलं. स्वामीजींचा बुद्ध आणि त्याच्या तत्वज्ञानाबद्दल असलेला अभ्यास पाहून ओकाकुरासारखा बौद्ध पंडितही थक्क झाला. एके दिवशी या तिन्ही पंडितांना घेऊन स्वामीजी बुद्धगयेला गेले. त्याआधी वाराणसीला जाऊन मृगबन म्हणजे सारनाथला भेट दिली. काशीच्या काही तरुण त्यांच्या प्रेरक उपदेशाप्रमाणे एक सेवाश्रम चालवत होते, तोही पाहायला स्वामीजी गेले. आपल्या कल्पनेप्रमाणे चालवलेलं तिथलं सेवा कार्य पाहून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या तरुणांना मनापासून आशीर्वाद दिला आणि काही अडचण आली तर कळवा, तुमचा आदर्श ठेवून देशात

असे पुष्कळ सेवाश्रम त्यामधून उभे राहतील अशी आपल्या मनातली इच्छा सुद्धा प्रगट केली. मग सर्व मंडळी गया बुद्धगयेला गेली. ही स्वामीजींची अखेरची तीर्थयात्रा. गया गदाधराचं दर्शन. गदाधर हे रामकृष्णांचं मूळ नाव, म्हणजे साक्षात रामकृष्णांचं दर्शन. बोधगया म्हणजे साक्षात करुणेच्या अवताराला जिथे जीवोद्धाराची प्रेरणा मिळाली, ज्ञान मिळाली ते क्षेत्र. दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. बुद्धगयेला प्रमुख महंतांनी या सर्व अतिथींचं स्वागत केलं, त्यांना आपल्या अतिथी शाळेत नेलं, त्यांची उत्तम व्यवस्था केली आणि मार्गदर्शक देऊन सर्व स्थळ दर्शनाची सोय केली. अशा रीतीने जपानी पंडितांच्या सहवासात घालवलेले एक क्षण उपभोगून अनुभवून स्वामीजी पुनश्च मठाकडे आले. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. आता पुढे काय झालं मठात ते आपण पाहू. याच्या आधी मी हा संदर्भ दिलेला आहे संथाळ मजुरांसाठी त्यांनी काय केलं, पण त्याचं तपशीलवार वर्णन तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या भागात सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा दुनिया से नहीं डरेगा, चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत